आठ पहर गुण गावा तेरी पनहा खुदाए तू बख्शंदगी शेख फरीद खैर दीजै बंदगी कवन बदाई कह सको दे अंत गुनिता कर कृपा मोहे नाम देखो नानक दर सरिता कर कृपा

कवन वढाई कर सको बेअंत गुणिता कर कृपा मोहे नाम देहो नानक दर्शरिता कर कृपा मोहे नाम देहो नानक दर्शरिता